0: Guru Vai Guru Vai Guru Vai Guru Vai Guru Vai Guru Vai Guru Vai Guru Vai.
1: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.
2: 1550 KRPI रेडियो ते चल रहा है लाइव फ्रॉम गुरु नानक सिख गुरुद्वारा साहिब स्कॉट रोड सरी.
0: वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु.

गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु वाहे, गुरु

गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

सचे तेरे खांड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचा तेरा अम सचा दीवान सचा तेरा हुकुम सचा फरमान।